मोगाळक पँग योकार आणि सुप्रभात. 105.4 मेघर्साचेर तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. आणि तुमच्या वांगडा असा हांव खुशबू. आज तुमच्या खातीर FM रेनबो तुम्ही ट्यून केला आणि तशेंच आमकां आयकात आमच्या न्यूज ऑन एअर ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मारूय. आमची विविध भारती आणि म्हादय ही दोनूय चॅनलां तुमकां आयकूंक मेळटा. मोगाळकपणो थंड शितळ आणि हिरवेगार असे हे वातावरण. पाऊस सुरू झाला, न्हयो तळ्यो खुशेन व्हावतात. आणि आज वार बुधवार, भारतीय सौर दीस 10 आषाढ 1948 म्हळ्यारूच 1 जुलै 2026. जुलयचो म्हयनो सुरू झाला. सगळ्यांक देव बरो दीस दिवं आणि हो म्हयनो सगळ्यांक खुशी भरून वचत. प्रसन्न वातावरण, निसर्गाचे सुंदर रूप आणि सकाळची 5:56 जातात. आरंभ करूया आमच्या पहिल्या सभेचो. FM रेनबो तुम्ही ट्यून केलात आणि सुप्रभात. देव बरो दीस दिवं.

105.4 मेगाहर्ट्झ रेडिओ ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल मोगाळ पॅनो सोवराज देता काहीच खिणा भितर सक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो ऐकपाक रावात.

मगळ्या कप्यानो आज मित्रपाच्या कार्यावळीन सवर जाऊन 10 मिनिटांचेर तुमकां एक भाग मेळटली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ. त्या उपरांत सवर जाऊन 32 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन आयकात लक्ष्मीकांत सहकारी हांचे गायन. राग शिवमत भैरव ह्या रागांतल्यान हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांत सवर जाऊन 32 मिनिटांचेर. नमस्कार गोवा ही तुमच्या आवडीची कार्यावळ तुमच्या सांगत आसतली 7:25 आणि 7:10 आणि त्या उपरांत कातारांची कार्यावळ ऐकत 8:15 मोगळ्या कप्यानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल. आणि आज विद्रोपाच्या कार्यावळीन 9:05 सदाबहार ही आदल्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ तुमच्या सांगताक असली. ह्या उपरांत 10:10 मराठी गीतांची कार्यावळ तुमच्या सांगताक असली. आणि त्या उपरांत हिंदुस्थानी स्टाईल कोकणी गीता तुमकां ऐकपाक मेळटली.

आयली 11:05 आयज 12:05 फोन इन अस्तुरी लायव्ह कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. कार्यावळीन मुखेल सोयरे आसतले सागर सुरेश नाईक मुळे कावी कलाकार आणि कावी कले विशयी माहिती तुमकां आयज जाणून घेवपाक मेळटली. सादर करतात चारुशिला देसाय. आणि त्या उपरांत 1:05 कातारांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 2 मराठी गिटांची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. 2:32 वेस्टर्न म्युझिकांत ज्युक बॉक्स ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ तुमकां आयकपाक मेळटली. आणि त्या उपरांत वेस्टर्न म्युझिक आर जे चॉईस ही कार्यावळ तुमच्या सांगात्याक आसलेली 3 मोगाळ्या केप्यानो 3:30 म्हणजे 3:30 एनसीआरटी

मिनटा म्हणजे साडेतीन वरांचेर एनसीआरटी प्रस्तुत उमंग ही कार्यावळ तुम्ही ऐकतली एफएम रेनबो वेल्यान आणि त्या उपरांत चार वाजून पाच मिनटांचेर ऐकात डान्स हिट्स ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमच्या खातीर एफएम रेनबो वेल्यान पाच वाजून दहा मिनटांचेर इन टॉप गियर ही वेस्टर्न म्युझिकाची कार्यावळ तुमच्या सांगात आसली पाच वाजून तीस 35 मिनटांचेर ऐकात मराठी संगीताची कार्यावळ ह्या कार्यावळीन ऐकात चित्रपट भावगीत नाट्यगीत तसेच लोककला ह्या विषयाचेर अनेक प्रकारे अशी तरेकवार गीतां मराठी संगीताच्या कार्यक्रमात सवजान 5 मिनटांचेर रेनबो सांस ही कार्यावळ ऐकपाक तुमकां मेळटली ऐकात माहितपर अशी कार्यावळ ही रेनबो सांस मोगाळ पासून 7:10 मिनटांचेर फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ तुमकां आयज ऐकपाक मेळटली एफएम रेनबो वेल्यान कातारांची कार्यावळ ऐकात आयच्या ह्या विदर्भाच्या कार्यावळीन 8 वरांचेर सांजेच्या 8 वरांचेर कातारांचो आस्वाद तुमकां घेवंक मेळटलो आनी 8:30 वरांचेर सदाबहार ही ओल्ड हिंदी फिल्मी गितांची कार्यावळ तुमच्या सांगात आसतली आनी त्या उपरांत 9 वरांचेर स्पॉन्सर्ड प्रोग्राम पिलार ऑफ फायर ही तुमकां कार्यावळ ऐकपाक मेळटली आयज एफएम रेनबो वेल्यान 9:30 वरांचेर वेस्टर्न म्युझिकान वॉट्स हॉट ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमकां ऐकपाक मेळटली आनी त्या उपरांत 10:05 वेस्टर्न म्युझिकान फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम तुमकां आयज ऐकपाक मेळटलो मोगाळ पॅनू ह्या सगळ्या कार्यक्रमांचो आस्वाद घेयात एफएम रेनबो वेल्यान तशेंच ट्यून करात न्यूज ऑन एअर ह्यो आमचो डिजिटल प्लॅटफॉर्म 11:10 वेस्टर्न म्युझिकान द फील गूड आर ही वेस्टर्न म्युझिक कार्यावळ तुमच्या सांगात आसतली आनी मोगाळ पॅनू ही आशिल्ली आयज विद्रोपाच्या कार्यावळींची रुपरेषा कांयच खिणा भितर 10:10 तुमच्या सांगात आसतली पुष्पांजली ही भक्तिमय गीतांची कार्यावळ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो एफएम रेनबो चॅनल स्टे ट्यून्ड

पुष्पांजली हा कार्यावळीन मोगाळेकपणे तुम्ही ऐकलं पंडित सोमनाथ बुवाचारी हांचा आवाज बाकीबाब बोरकरांची रचना ह्या गीता खातीर आणि या उपरांत तुमच्या खातीर लता मंगेशकर हांचा आवाज ह्या देवाक आणि ह्या भक्तिमय गीतांच्या कार्यावळीन.

ऐकपनो, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ह्यांची ही रचना तुम्ही ऐकलीत आणि आवाज आशिल्लो लता मंगेशकर ह्यांचो. आषाढाचो हो म्हयनो कार्तिकी एकादशी आता ह्या जुलै म्हयन्यानूच, आणि त्याबरोबर भक्तिमय असे वातावरण सबंद भारतभर, सबंद गोंयभर, तसेच ह्या सगळ्या वातावरणात निसर्गाचो हात आणि त्याबरोबर तुमची आमची भक्ती असतली. पुष्पांजली ह्या कार्यावळीत मुखार वयतना ऐकूया

मग आयकपॅनो आणि या गीताबरोबर आमची पुष्पांजली ही कार्यावळ हांगा सोंपता. एकशे पाच अंश चार मेघाटाचेर तुम्ही आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. साडेस वरां जात येता. कांयच खिणा भितर आयकुया कोंकणींतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, हांव वेदा. ह्यो आसात काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कालसावन आंध्र प्रदेशाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. ह्या दौऱ्या वेळार तांणी सेंट्रल ट्रायबल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेश आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ आंध्र प्रदेशच्या पहिल्या दीक्षांत समारंभात उपस्थित राहून मार्गदर्शन केलं. लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योग हे देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्वाची भूमिका साकारता. राज्यात लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमाण वाढला असं मुखेलमंत्र्यांनी सांगलंय. गोय वीज खात्यान 7.5 लाख गिरायकांची बिला दुरुस्त केल्यात आणि सुधारित बिला धाडल्यात अशी माहिती वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिल्या. मानवी मूल्य आणि तत्वांक महत्व दीत एक सक्षम पिढी घडवपाची व्हड जबाबदारी शिक्षण क्षेत्राचेर आसा असे मत नामनेचे संशोधक पद्मविभूषण अनिल काकोडकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय सहकार सप्तका निमतान सहकार खात्या वतीन आयज सहकार भवन कुर्टी फोंडे हांगा कृषक सन्मान दीस कार्यक्रमाचे आयोजन केला. भारतीय लष्कराक आपली ताकद खंयच्या एका व्यक्तीकडच्यांनी तर सैनिक कमांडर, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीय आणि देशातले नागरिक ह्यांच्या अढळ विश्वासातल्यान मेळटा असे प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी केले. भारतीय हवामान खात्यान ईशान्य भारत, उपहिमालयन, अस्तंत बंगाल, बिहार, कोकण, गोय, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि माहे या वाठारांनी व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो ऑरेंज अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

म्हणजे तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल. सवर जाऊन 32 मिनिटं जातात आणि वेळ जाता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीचं. मोगळ्या कपेनो आज कार्यावळी नायकात लक्ष्मीकांत सहकारी यांचे गायन राग शिवमत भैरव ह्या रागातल्या.

मोगळा कपनोणिया बरोबर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यवळ हंगात सोपता. तुम्ही ऐकले लक्ष्मीकांत सहकारी यांचे गायन राग शिवमत भैरव ह्या रागातल्या.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान
1: हय हय आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव न्यूज सिलेक्ट करात
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज

105.4 मेगाहर्ट्झचेर मोगळ्याक पेनो तुम्ही ट्यून केला आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल. 7:44 जातात वेळ जाता नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो. सगळ्यांचे नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन स्वागत करीत सुरुवात करूया नमस्कार गोवा ह्या कार्यावळीचो.

0: नमस्कार गोवा मोगाळ्या कपानू सगळ्यांचे नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन खूप खूप स्वागत. सगळ्यांक देव बरो दीस दिव सुप्रभात. मोगाळ्या कपानू आज वार बुधवार भारतीय सौर दीस था ज्येष्ठ शक एकुणशे अठ्ठेचाळीस म्हळ्यार रोज 1 जुलै 2026. शितळ थंड आनी हिरवेगार पावसान गोंय सोबीत सुंदर जाला. न्हंय तळ्यो खुशयेन व्हांवतात आनी ह्या सगळ्या प्रसन्नमय अशा वातावरणान आमी नमस्कार गोवा ही कार्यावळ आणि कार्यावळीन मुखार वयतना ऐकूया आयचे विचार किरण.
1: महात्मा गांधी म्हणतात, आम्ही मोनजातीं कडेन कसो व्यवहार करतात ताचे वेल्यान आमच्या सरभोवतणच्या समाजाची प्रगल्भता वळखू येता. जो दुबळो असा ताका आदार करप हेच सुसंस्कृत असपाचे लक्षण.

एक जुलय दिन विशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. एक जुलय हो दीस नॅशनल डॉक्टर्स डे म्हळ्यारच जागतीक दोतोरांचो दीस म्हणू पाळटा. नामनेचे डॉक्टर आनी पश्चीम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर बिधान चंद्र रॉय हांचे पुण्यतिथी निमतान तशेंच तांच्या योगदानाचो सन्मान करपा खातीर भारतान एक जुलय हो दीस राष्ट्रीय दोतोरांचो दीस म्हणू पाळटा. पयलेच फावट 1991 वर्सा राष्ट्रीय डॉक्टर्स दीस पाळपाक सुरवात जाली. एक जुलय हो दीस वसंतराव नाईक हांची जयंती. वसंतराव फुलसिंग नाईक हे कृषीतज्ञ, त्यान भायर प्रगतशील अशे शेतकार आनी राजनितीतज्ञ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदार तांणी सगळ्यांत चड काळ म्हळ्यार 11 वर्सां कार्यभार सांबाळो. तांचो जल्म यवतमाळ जिल्ह्यांत पुसद ह्या गांवांत जालो. ते एक सधन अशे शेतकार, पुसद नगरपालिकेचे ते अध्यक्ष आशिल्ले. त्यान भायर महाराष्ट्रांत हरित क्रांती, पंचायत राज तशेंच श्वेत क्रांती आनी रोजगार हमी योजनेचे ते जनक. 1972 वर्सा महाराष्ट्रांत दुष्काळग्रस्त काळांत शेतकाऱ्यांक मदतीचो हात दिवपी आनी हात दिवपी कितल्योश्योच योजना राबोवपी ते राजनितीक. आयज तांची जयंती. आयचो हो दीस महाराष्ट्रांत कृशी दीन म्हणू पाळटा. खरें म्हळ्यार 1 जुलय ते 7 जुलय हें पुराय सप्ताक महाराष्ट्रांत कृशी सप्ताक म्हणून पाळटात. राज्यांतल्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक हांच्या यादीक हो दीस पाळटात. 1 जुलय हो दीस भारतांत GST दीस म्हणूनय पाळटा. GST म्हणजेच गुड्स आनी सर्वीस टॅक्स. GST हो गिरायकांचेर वस्तू आनी सेवांच्या खरेदीच्या बदल्यांत कर म्हणून लायला. आमच्या देशान पयलींची कर प्रणाली बदलून नवी कर प्रणाली म्हळ्यारच GST देशान सुरू केली. तो दीस आशिल्लो 1 जुलय 2017. म्हणटकच आयज आसा GST दीन. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो गजाली घेवन येता आयचो हो दीस. 1 जुलय हो दीस नॅशनल CA डे. 1949 वर्सा भारतीय संसदेन इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया हाची स्थापना केली आनी ताचेच यादीक 1 जुलय हो CA दीस म्हणून पाळपाक सुरवात जाली. आयचेच हे दिसा 1955 वर्सा स्टेट बँक ऑफ इंडिया एक्ट 1955 हाचे वरवीं हो अस्तित्वांत आयलो. हाचे पयलीं ही बँक इम्पिरियल बँक ह्या नांवान वळखताली. आयचो हो दीस इतिहासांत नोंद केला एके खास गजाली खातीर. क्रांतिकारक मदनलाल धिंगरा हांणी भारत मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक कर्नल विलियम कर्जन वायली हांची इम्पेरियल इन्स्टिट्यूटाच्या जहांगीर हावजांत इंडियन नॅशनल असोसिएशनाचे सभेंत गुळयो मारून हत्या केल्ली. आयचोच तो इतिहासीक दीस. तर आयचेच हे दिसा 1941 वर्सा सर CY चिंतामणी स्वातंत्र्या पयलींच्या काळांतले प्रागतीक पक्षाचे नेते आनी श्रेष्ठ वृत्तपत्रकार, पयल्या गोलमेज परिशदेचे विशेष अतिथी आनी उत्तर प्रदेशाचे

0: शिक्षण मंत्री हांचे निधन जाल्ले, म्हणटकच आयज तांचो स्मृती दीस. आमच्या देशांत 1 जुलय ते 7 जुलय हो दीस वनमहोत्सव सप्तक म्हणून पाळटा. रानां ही आमच्या जिविताची गरज. झाडांचो सांबाळ करप, झाडां लावप आनी तांचे संवर्धन करप ह्या गजालीचेर उजवाड घालता हे पुराय सप्तक. 1 जुलय ते 7 जुलय हे सप्तक वनमहोत्सव सप्तक म्हणून पाळटात. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 1 जुलय.
1: दिन विशेष.

मंगळाच्या पेनू तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगतक असा तुमची आवडती कार्यावळ नमस्कार गोवा. मंगळाच्या पेनू कार्यावळीन मुखार वेतना ऐकूया पुरुषोत्तम पै हांचा आवाज ह्या मोगळ अशा गीता खातीर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो देता. लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग हे देशाच्या आर्थिक जडणघडणीत महत्वाची भूमिका साकारता. सध्या देशात उद्यम पोर्टलावरवी 7 कोटी उद्योग नोंद झाल्यात, जे भारतातल्या 32 कोटी नागरिकांक रोजगार देतात. गोंयातूय उद्योग मळाक घटमूट करपाक राज्य सरकारान वेगवेगळे उपक्रम चालीक लायल्यात. तशेंच राज्यात लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांचे प्रमाण वाढला, असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां. संवसारीक लघु मध्यम आणि सूक्ष्म दिसाच्या फाटभुयेर ते पणजे उद्योग खात्यान आयोजित केल्ल्या कार्यावळीत उलयताले.
1: एमएसएमई ही तशी पळोवंक वचत जाल्यार बॅकबोन ऑफ द इंडियाज इकॉनॉमी. देशभर पळयत जाल्यार पुराय देशाची इकॉनॉमी जर कोणी बदलल्या आसत जाल्यार ती एमएसएमईत बदलल्या. आणि ताकाच लागून एमएसएमई खातीर वेगवेगळे रिफॉर्म्स या देशात घडून हाडल्या. फाटल्या जर तुम्ही 10 वर्षाच्या कार्यकाळात पळयत जाल्यार एमएसएमई किती प्रोमोट जावपाक जाय, कशा पद्धतीत प्रोमोट जावपाक जाय, ताज्या खातीर हे सगळे रिफॉर्म्स आसा. आणि हे रिफॉर्म्स हाडल्या म्हणून आमकां पॉसिबल जाता.
0: गोयांत 90,000 एमएसएमईची नोंदणी झाल्या असे सांगून एमएसएमईक संवसारीक पावण्यार आपली उत्पादनां दाखोवपाक आणि विकपाक मजत करपा खातीर डिजिटल प्लॅटफॉर्माची गरज आसा, असे या वेळार उलयतना उद्योग मंत्री माविन गुदिनो हांणी सांगले. गोयचे एमएसएमई आंतरराष्ट्रीय पावण्यार सर्त करपाक तयार आसात, असे ताणी मुखार सांगले. जगाच्या सर्तीक भारताक मुखार वचपाक जाय जाल्यार वेगवेगळ्या मळार लागपी मनीसबळ तयार करप गरजेचे आसा. ते खातीर शिक्षण उद्देगाक लागपी संशोधन राष्ट्रीय शिक्षण धोरणां फकत औपचारिकरित्या लागू ना करता प्रत्यक्ष खर सरणीन चालीक लावपाची गरज आसा. आणि हे करताना मानवी मूल्या तशेंच तत्वांक महत्व दीत एक सक्षम पिढी घडोवपाची व्हड जबाबदारी शिक्षण क्षेत्राचेर आसा, असे मत नामनेचे संशोधक पद्मविभूषण अनिल काकोडकर हांणी व्यक्त केला. ते गोंय विद्यापीठाच्या 42व्या संस्थापक दिसाच्या कार्यावळीत विकसित देश करपाक शिक्षण पद्धतीचो वाटो ह्या विशयाचेर मुखेल सोयरे म्हण उलयताले. ही कार्यावळ काल गोंय विद्यापीठाच्या सभाघरात झाली.
2: चायनाज एज्युकेशन सिस्टीम हॅज ट्रूली कॅपिटलाइज ऑन देअर ह्युमन कॅपिटल. चायना वेंट थ्रू एज्युकेशन रिफॉर्म्स इन लास्ट 25 years. Very structured university reform, very structured

मग काय बनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल आणि तुमच्या सांगत आकाशाली तुमची आमची आवडीची कार्यावळ जिचे नाव जाऊन असा नमस्कार।

कोरोनाची भौशिक मान्यता आहे फक्त संकष्टां व महामारीच्या काळात नाही तर व्हड आणि ल्हान ह्या दोनूय काळांत त्यांनी दिल्ल्या जे योगदान असा त्या योगदानाबद्दल त्यांचे उपकार मानपाचो हो दीस. आणि ह्या दिसा आम्ही उपकार मानुयात आणि त्यांच्या खातीर सदांच त्यांनी आमचेर केल्ल्या उपकाराबद्दल सदांच त्यांचे आम्ही कृतज्ञ रावतले. मोकळ्याकेपानो नमस्कार गोवा ही कार्यावळ तुमच्या सांगतक आसा आणि कार्यावळीन मुखार वयतना दिपा मेहता हांचो आवाज ह्या सुंदर अशा 1 जुलय ह्या दिसा ज्या खिणार तुम्ही आमी अनुभवतात सुंदर अशे वातावरण पावस शीतळ वारो आणि ह्या खिणार दिपा मेहता हांचो आवाज गुरु ह्या फिल्मातल्या ह्या गीता खातीर.

मकड़ा के पेनो गुरु ह्या फिल्म अतले है कि दशले दीपा मेहता हंसा वास नमस्कार गो आया करे और तुम नित्यस ऐकले मकड़ा के पेनो जैसे कि आम्ही जाना 1 जुलै ते 7 जुलै ह्या 1 सप्ताहान वन महोत्सव मनयलो वता पूर्ण देशभर गोवाभर आणि ह्या दिसान पर्यावरण आणि आमचे निसर्गा प्रती आमचे प्रेम तसेच निसर्गान आमच्या खातीर केल्ले उपकार आणि त्याचबरोबर निसर्गाच्या आमच्या जिणेन असलो वाटो आणि त्याचबरोबर निसर्गाचे पर्यावरणाचे संवर्धन करपाची जबाबदारी आम्ही घेतात. झाडां लायतात, वृक्षारोपण करतात आणि ह्या बरोबर ह्या वर्षाय सगळ्यांनी मिळून एक तरी झाड लावचे असो निश्चय करया. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मुखार वयतना रजनी ठाकूर हांचो आवाज ह्या मुखावेल्या गीता खातीर.

रजनी ठाकूर हांचो हो आवाज पूर्णानंद च्यारी हांची ही रचना. तुम्ही ऐकली नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन. मोकळ्या खेप्यानो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल आणि तुमच्या संगत कसा तुमची आमची आवडीची कार्यावळ नमस्कार गोवा. मोकळ्या खेप्यानो नमस्कार गोवा ह्या कार्यावळीन मुखार वयतना निशा निगल हांचो आवाज तुमच्या खातीर.

बाकीबाब बोरकर हांची रचना आशिल्ली निशा निगल हांच्या आवाजान आणि मुखार वेतना आता बिंदिया वस्त हांचो आवाज. नमस्कार गोवा ह्या कार्यावळीच्या निमाणे कडेन.

मंगळा कपनु आठभरा जाता काहीच खिणा भितर सक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान समाचार प्रभात हा एक उपाग्रवाद.

0: तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा एफ एम रेनबो चॅनल 8:15 आणि तुमच्या संगीतकाचा कातारांची कार्यावळ. कातारांच्या कार्यावळीत पहिला स्वातीर विल मिक्स लिरिक.
1: You told me what? Don't call me Revetin. Call me Tina.
2: Okay. Tina, like Tina. Joker, as a man, who is it go?
1: No, I'm going for a party, yaar.
2: Party? What party?
1: Football party.
2: देखो ना तू जिगरी फिश ऐसा निशिला.
1: Yes, this is the favorite team dress, Brazil.
2: तुम्ही थिंक बघत आहे गो.
1: You know that party, no? We discussing old cup.
2: इथे जेवढे नाम तुम वर्ल्ड कप डिस्कस करत आहे.
1: Yes.
2: तू फुटबॉल आहे की कोटा?
1: Of course, I know everything for football.
2: You know everything about football? साहेबा माग सोसून बोर्ड दी. एक सांग माग, तू तुझी लाईफ आणि केन्ना रोशन फुटबॉल मॅच म्हणत चोईल्या?
1: But I seeing on TV, no? Full World Cup I saw. I know everything, yaar.
2: You know everything? Uh-huh. Okay, then you just tell me only one thing.
1: What, man?
2: Referee, player, ako red card, kedo on dita dita.
1: Are easy, yaar.
2: Hell no.
1: When player is tired.
2: What? Tired?
1: Yes. When player red card, no? He goes out to take rest. Not only for that game, but also for next game.

मगर के पनो मुखारो इतना ऐकुया लीडा आणि लॉरा हांच्या वसतल्यान हे मुखावले. या कदरा खातीर लॉरा हांचो आवाज

मगळकपणे कातारांची कार्यवृत्ती ऐकतात आणि 8:40 जात येतात काहीच खिणा भीतर ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो 8:40 जात येतात काहीच खिणा भीतर ऐकूया कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो.

0: च्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींतल्या सेवातीर्थ हांगा जायत्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या सचिवां कडेन संवाद साधलो. आयज देशभरांत राष्ट्रीय दोतोर दीस आनी सनदी लेखापाल म्हळ्यार चार्टर्ड अकावंटंट दीस मनयतात. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी भारत ग्रीस अर्थीक संबंद घटमूट करपाविशीं चर्चा केल्या. केंद्रीय कामगार आनी रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी नवी दिल्लींत जाल्ले कर्मचारी राज्य विमो महामंडळाचे 198 बसकेचें अध्यक्षपद सांबाळें. आतां पुराय खबरो. कृशी क्षेत्राचो विकास केल्या शिवाय विकसीत भारताचें सपन साकार जावंक शकना अशें केंद्रीय कृशी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी भर दिलो. हरियाणांत हिसार हांगा आयोजीत खेत बचाव अभियानाच्या समारोप समारंभात उलयतना चौहान हांणी सरकार एका अशा मोबायल एपाच्या निर्मितीचेर काम करता जाचे वरवीं माती आनी ताका गरज आशिल्ल्या खतांच्या प्रमाणा बाबत म्हायती उपलब्ध जातली अशें तांणी सांगले. तांणी शेतकारांक जमनीचो कस टिकोवन दवरपाक तांणी शेतांत खतां आनी किटकनाशकांचो वापर संतुलीत प्रमाणांत करचो तशेंच शेतकारांक सेंद्रीय शेताचो अवलंब करपाचो सल्लोय दिलो.
1: हम संतुलित खाद डालें, संतुलित कीटनाशक जितनी जरूरत है, जिन तत्वों की आवश्यकता वही डालें. अत्यधिक केमिकल फर्टिलाइजर के उपयोग से हमारी धरती बीमार हो रही है, हमारी मिट्टी खराब हो रही है और उसमें उत्पादित जो फल सब्जी और अनाज है उसके कारण कई तरह की बीमारियां मानव शरीर में भी घर कर रही है. अलनीनो का प्रभाव यहां भी है, बारिश नहीं हो रही है, तो इस प्राकृतिक संतुलन को हमको बना के रखना पड़ेगा ताकि हमारी धरती सुरक्षित रहे तो हम भी सुरक्षित रहेंगे.
0: भारतीय रेल्वेन दक्षिण उदेंत रेल्वे क्षेत्रांत सुमार 200 कोटी रुपया खर्च करून उरिल्ल्या 48 फायबर ऑप्टिकल फायबर केबल बसोवपाच्या प्रस्तावाक मान्यताय दिल्या. ह्या निर्णयाक लागून देशांतल्या रेल्वे नेटवर्काची डिजिटल दळणवळण यंत्रणा घटमूट जातली. ह्या प्रकल्पांतल्यान आग्नेय रेल्वेच्या 4 मुखेल विभागांतल्यान 1600 मार्ग किलोमीटर अंतराचेर 48 फायबर ओएफसी जोडणी मेळटली. हाका लागून रेल्वेची सुरक्षीत कार्यक्षम आनी तंत्रगिन्यानाचेर आधारीत कामकाज प्रणाली चलोवपी दळणवळण जाळें आनी घटमूट जातलें. भौशीक भलायकेची राखण आनी सुदारणा करपाक दोतोरांचो समर्पण करुणा आनी अमुल्य योगदानाचो भोवमान करपा खातीर आयज देशभरांत राष्ट्रीय दोतोर दीस मनयतात. भारतांतले एक मानानीक वैस डॉ बिधान चंद्र रॉय हांचो उगडास करपा खातीर दर वर्सा जुलयाच्या पयल्या दिसा हो दीस मनयतात. मजगतीं देशभरांत आयज 78 राष्ट्रीय सनदी लेखापाल म्हळ्यार चार्टर्ड अकावंटंट दीस मनयतात. हो दीस अर्थीक पारदर्शकता आनी अर्थीक वाड हातूंत चार्टर्ड अकावंटंटांनी केल्ल्या म्हत्वाच्या योगदानाचो उगडास करून दिता. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन नवी दिल्लींतल्या विज्ञान भवनांत मुखेल सोयरे म्हणून वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लींतल्या सेवातीर्थ हांगा जायत्या मंत्रालयाच्या वेगवेगळ्या सचिवां कडेन संवाद साधलो. हे चर्चेन दोन मुखेल विषयांचेर भर दिल्लो. पयलो म्हळ्यार इज ऑफ डुईंग

0: बिजनस आनी ईज ऑफ लिवींग हांचे खातीर हेर सुदारणा जाल्यार दुसरी आत्मनिर्भरतेचो प्रचार. हे बसकेन प्रधानमंत्र्यांनी पुराय सरकाराची पद्दत आपणावपाचेर भर दिल्लो. एकत्रीत नियोजन आनी समन्वयाचो महत्व उक्ते करून तांणी आंतरविभागीय समन्वय आनी माहितीपूर्ण निर्णय घेवपा खातीर एक प्रभावी माची म्हणून पीएम गतीशक्तीचो व्यापक वापर करपाक प्रोत्साहन दिले. रोजगार आनी आजीविका मिशन खातीर विकसीत भारत गॅरंटी VBGRAMG कायदो 2025 आयच्यान भारतभर गांवगिऱ्या वाठारांनी लागू जातलो. दर एका अर्थीक वर्सा 125 दीस पगार रोजगाराची हमी दिवपी ह्या कायद्यावरवीं ग्रामीण भारताक सशक्त करतले अशें ग्रामीण उदरगत मंत्रालयान सांगला. देशभरांत नव्या चौकटीची कार्यक्षमताय करपा खातीर चालू अर्थीक वर्सा 95,692 कोटी रुपयांची तरतूद केल्या अशें कळयलां. VBGRAMG कायदो 20 वर्सां पोरण्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो मनरेगा 2005 जाग्यार आयला. ह्या कायद्याचो हेतू वित्तीय वर्सा कायदेशीर रोजगार हमी 100 दिसां वयल्यान 125 दिसां मेरेन वाडोवपाचो आसा. केंद्रीय वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुष गोयल हांणी अर्थीक सेवा फिनटॅक डिजिटल फारीकणी आनी तंत्रगिन्यानांत सहकार्य वाडोवपाक भारत ग्रीस अर्थीक संबंद घटमूट करपाविशीं चर्चा केल्या. तांणी ग्रीसाचे अर्थमंत्री किरियाकोस पियराकिसांची भेट घेतली. तशेंच दोनी वटांनी भारतीय आनी ग्रीस वेवसाय मदीं सहकार्याचे मार्ग सोदून काडले. तशेंच मंत्री गोयल हांणी ग्रीक मुळावी साधन सुविधा आनी येरादारी मंत्री क्रिस्टोस दिमासाक मेळून मुळावी बांदावळ येरादारी जोडणी दर्यावेल्या क्षेत्रांत विमान येरादारी आनी शाश्वत हालचालींतल्यान भारत ग्रीस सहकार्याचेर भासाभास केली. लवचीक पुरवण साखळी तयार करपा खातीर आनी भारत आनी युरोप हांच्या मदीं जोडणी आनीक घटमूट करपा खातीर सहकार खोलायेन करपाची तांची आस्त तांणी बाळगिली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भारतीय लष्कराक आपली ताकद खंयच्याय एका व्यक्तीकडच्यान न्हय तर सैनिक कमांडर माजी सैनिक तांचे कुटुंबीय आनी देशातले नागरीक हांच्या अढळ विश्वासातल्यान मेळटा अशें प्रतिपादन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी केलें. नवी दिल्लीत चीफ ऑफ आर्मी स्टाफ ह्या पदाचो कार्यभार सोडटना तांणी हे विचार मांडले.
2: भारतीय सेना के जांबाज सैनिकों ने काउंटर टेररिज्म ऑपरेशंस में भी अहम भूमिका निभाई है. यूएन डिप्लॉयमेंट और प्राकृतिक आपदा सहायता में अपने उत्कृष्ट कार्यों से समूचे विश्व में भारत वर्ष का परचम लहराया है. चाहे वह कांगो के घने जंगल हो या वेनेजुएला की भूकंप ग्रस्त भूमि, उत्तरी सीमाओं पर ऑपरेशन स्नो लेपर्ड के तहत हमारी तैनाती मजबूती और सतर्कता से रही. पश्चिमी मोर्चे पर भी सेना ने अपने दायित्वों का निर्वहन पूरी गंभीरता और संयम के साथ किया है. ऑपरेशन सिंदूर इसका ज्वलंत उदाहरण है.
0: 4 दशका परस अधिक काळ भारतीय लष्करतात सेवा दिवप ही आपल्या खातीर सगळ्यांत व्हड भाग्याची गोष्ट ठरतली हाचेर ताणी भर दिलो.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा है. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया हांणी नवी दिल्लीत कर्मचारी राज्य विमो महामंडळाचे 198 बसकेचे अध्यक्षपद सांबाळे. बसके वेळार भलायकी जतनाय, मुळावी बांदावळ घटमूट करप, वैजकी शिक्षण वाडोवप, संघटनात्मक कार्यक्षमताय आनी सेवा दिवपांत सुदारणा करप ह्या उद्देशान जायत्या मुखेल मुद्द्यांक मान्यताय मेळ्ळी. विमोकृत व्यक्ती खातीर बेकारी भत्तो येवजण, अटल बिमीत व्यक्ती कल्याण येवजण फाल्यां सावन फुडल्या वर्सा 30 जून मेरेन वाडयल्या. येवपी आनी नव्यान सुरू जाल्ल्या ESI हॉस्पिटलाचे आता ESIC थेट वेवस्थापन करतले, जाका लागून प्रमाणीत कार्यक्षम आनी उच्च दर्जाची भलायकी सेवा सुनिश्चित जातली. तशेंच ईएसआयसीच्या भलायकी सेवा दिवपाचे पद्दती भितर आयुष सेवाचे एकीकरण प्रसार आनी क्षमता निर्माण करपा खातीर संयुक्त चौकटी तयार करप

सुधा मधुरी त्रा हमसा हा आवाज शिला बाबरी हा फिल्मा खातीर रोशन हाणी संगीतबद्ध केल्ले हे गीत आनी शाहीर हांची ही रचना आशिल्ली. बाबर ह्या फिल्मा खातीर सदाबहार कार्यावळीन मुखार वयतना आयकुया मोहम्मद रवी हांचो आवाज.

अपना घर ह्या फिल्मातले हे गीत आशिले आशा भोसले मोहम्मद रफी हांचो हो जोड आवाज तुम्ही ऐकलो सदाबहार कार्यावळीन मोगळ्याक पेनू मुखार वयतना ऐकुया लता मंगेशकर किशोर कुमार हांचो जोड आवाज.

बड़े दिल वाला ह्या फिल्ममधले हे गीत मी ऐकले लता मंगेशकर आणि किशोर कुमार ह्यांच्या जोड आवाजात. आर डी बर्मन ह्याने संगीत पथ केलं आणि मुखारवीतना मोहम्मद रफी यांचा आवाज सदाबहार ह्या कार्यावळीतल्या.

जीवनसेना हार जिने वाले है म्हणित आम्ही सोपेता आईची सदाबहार ही कार्यावळ आणि तुम्ही याद धरात जीवनसेना हार जीवन प्यारे सो है तुम्ही लक्षात दोरीत सोपोया सदाबहार ही कार्यावळ कायच खिणा भितर सहक्षेपित करता दिल्ली केंद्रावेल्यान इंग्लिशतल्यान खबरो ऐकपाक रावात.

श्रोते हो नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्सवर तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्रावरून FM रेनबो चॅनल. 10:11:24 होत आहेत. मराठी संगीताचा कार्यक्रम तर वेळ झालेली आहे मराठी संगीताच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुमच्यासाठी आशा भोसले यांचा आवाज.

किती सुंदर शब्द आणि तितकीच मोहक चाल मनाला हळूवार स्पर्श करून जाणारे हे गीत निश्चितच प्रत्येकाच्या मनात घर करून गेले असेल. ह्या अजरामर गीतांबद्दल आणि मराठी तसेच मराठी साहित्यातील या गाण्यांबद्दल एक वेगळीच अशी खासियत आपण सांगू शकतो. आता ऐकूया सुधीर फडके यांच्या भारदस्त आणि भावपूर्ण आवाजातील एक अजरामर भावगीत

श्रोते हो, रात्रीच्या नीरव शांततेत चांदण्यांच्या साक्षीने मनात उमलणाऱ्या प्रेमभावना या गीताने किती सुंदर शब्दात व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक ओळ मनाच्या तारा अलगद छेडून जाते. आता पुढे मराठी संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्रभाकर कारीरकर यांच्या आवाजात संगीत ब्रह्मकुमारी या नाटकातील हे अजरामर असं नाट्यगीत.

तुम्ही ऐकलात प्रभाकर खारेकर यांचा आवाज, संगीत ब्रह्मकुमारी या नाटकातील हे नाट्यगीत तुम्ही ऐकलात मराठी संगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, दिवसातील सगळ्यात सुंदर असे क्षण म्हणजे पहाट आणि संध्याकाळ, कारण पहाटेचा सूर्य उदय होतो आणि संध्याकाळी सूर्यास्त. यात जर पहाटेविषयी बोलायचं झालं तर सुंदर शीतळ आणि शांत अशी पहाट एखाद्याचा दिवस सुंदर करून जाते. पुढचं गाणं तुमच्यासाठी अशाच एका पहाटेविषयी बोलताना.

श्रोतेहो, धरणीला चिंब भिसवणारा पाऊस आणि मनाला ओलावा देणाऱ्या आठवणी या दोघांचा सुरेल संगम म्हणजे हे गीत. प्रत्येक स्वर जणू मातीच्या सुगंधासारखा हृदयात दरवळत राहतो. प्रेमाच्या पहिल्या भेटीला आणि तसेच प्रेमाच्या पहिल्या भेटीची जी ओढ आहे ती या गाण्यात आपण ऐकलीत. पहिल्या भेटीची धडधड, नजरेतून उमळणारे प्रेम आणि मनात अलगत फुलणाऱ्या भावना, हे गीत प्रत्येक प्रेमळ मनाचा आरसाच वाटतो. कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया नील नाटकर्णी यांच्या आवाजात हे पुढचं गीत.

तुम्ही ऐकलात नील नाडकर्णी यांच्या आवाजात हे गीत. श्रुती हो प्रतीक्षा जितकी सुंदर तितकीच ती वेदनाही गहिरी. भेटीची आस आणि मनातील हुरूर या गीताच्या प्रत्येक स्वरातून अनुभवायला मिळते. कार्यक्रमात पुढे जाताना ऐकूया.

कार्यावळीन आता ऐकूया उषा आमोणकर हांणी गायिल्ले हे डॉ गोविंद नायक हांची गीतरचना. गीतरचना संगीतबद्ध केल्या अजित कडकडे हांणी.

ऐकुप्यानो, या वेळार तुम्ही ऐकतात कोकणी सुगम संगीताची ही कार्यावळ. आणि आयज दनपरा 12 वरां जावन 5 मिनटांचेर ऐकूंक रावात फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. आमचे आयचे मुखेल सोयरे आसात सागर सुरेश नाईक मुळे. हे कावी कलाकार आसात आणि आयचो विषय आसा कावी कलेच्या मळार. सादर करतात चारुशिला देसाय. आणि तुमकां जर प्रश्न विचारपाचे आसा, संवाद साधपाचो आसा, जाल्यार आमचे फोन नंबर आसात 08322224457, तशेंच 242128 नंबर परतून एकदां सांगता 2224457 222447, तशेंच 2421285 242185. आमची कार्यावळ फुडें व्हरतना ऐकुया रजनी ठाकूर हांच्या आवाजांत दोतोर मनोहरराय सरदेसाय हांची ही गीतरचना. गीतरचना संगीतबद्ध केल्या पूर्णानंद च्यारी हांणी.

ऐकव्यानो, आता 11 जाऊन 30 मिनटं झाली आसा आणि या वेळार तुम्ही ऐकतात कोकणी सुगम संगीताची ही कार्यावळ. कार्यावळ फुडे वरतना ऐकूया नॅफी रोड हांच्या आवाजात गजानन रायकार हांची ही गीतरचना.

कार्यवळ पुढे वर्तना आता ऐकूया. अमोल बावडेकर आणि विशाखा हांच्या आवाजात चंद्रिका पाडगावकर हांची ही गीतरचना.

0: सुर्यदेव ते तितकोच म्हळ्यार त्या बरोबर म्हाका विष्णू देवा फाटल्यान सुर्यदेव, आनी आमचो जो कुलदेव आसा पळय न्ही तो श्री माधव रामेश्वर गोविंद आगापूरचे आमचो, तोय आमचो विष्णूच. हें कशें म्हाका खबर नाशिल्लें, पूण आयज म्हाका हें 35 वर्सांनी नंतर म्हाका म्हागे गुरू कळटा. तेजे पयलीं हांव कन्फ्यूज, हांव कितें म्हणटालो ना म्हागेलें हें सिच्युएशन आसा पळय न्ही आनी ते म्हाजे गुरू म्हूण न्हू, गुरू हो म्हाका आतां कळ्ळो खरो गुरू. आनी तेन्ना म्हाका खऱ्यांनी परमानंद म्हळ्यार हांव खूब आनंदीत जालो म्हागेलो गुरू मेळ्ळो म्हणून म्हाका, की ताका लागून म्हाका दिसता. आनी श्रीहरी विष्णू कित्याक तोय सांगता, तो वर्सटायल मनीस म्हळ्यार देव. आं ताणें प्रत्येक सिच्युएशना प्रमाणे अवतार चेंज केल्यात, तेणे प्रत्येक सिच्युएशनाचेर तो काम रावला. आनी तेगेलें कशें आसा, ताका सजा म्हळ्यार तो आपल्याक सामको विष्णूक तुमी केन्नाय पळया, तो सामको आमी समज जर आतांची फॅशन पयली न्ही, वन ऑफ द टॉप फॅशन डिझायनर म्हळ्यार ताका पळयल्यारूच अशें दिसता की प्रसन्न दिसता. सो म्हाका दिसता तें हांव आतांचें हाका हांव हें करतां, फॉलो करतां.
1: सागर बाब, तुवें गोंयाक एक वेगळी वळख दिली आनी हें सगळें साध्य करपाक तुका मातयेन शिकयलें. सो मातये कडेन ना तें सांगपी तुजी जीण, आमी तुका खूब खूब शुभेच्छा दिता. एक 2 मिनटां म्हज्या कडेन आसा, आमचे आयकुपी भयणी आसा, अनेक आयकुपी लोक आसा, तुजी मॅसेज कितें आसतली?
0: म्हागेली मॅसेज इतकीच की देशाक लागून काम करा. पयलीं आपूण न्हू, पयलीं आपली फॅमिली न्हू, पयलीं आपलो देश, पयलीं आपली लोकसंस्कृती, आनी सगळ्यांक व्हडलो म्हणटा तो देव. देवाक विसरो नाका, देव हो तुमकां सगळें हितून मेळटलो. आनी जेन्ना तुमी देव म्हणटले पळय न्ही, देव म्हणटा तेन्ना तुमकां तुमचे भितरलो मनीस कळटो कळटलो. सो मनीसपण सदांच पयलीं आसपाक जाय, प्रोफेशन सेकेंड्री. हांव केन्नाच प्रोफेशन घेवन भोंवना. सागर आतां कोणी, आतां आमी आनी तुमी मेळ्ळे न्ही, तुमी म्हाका वळखना. आरे तो भुरगो मेळ्ळो सागर मुळे म्हणून, कोणी बरो भुरगो आहा. आं मागीर तेन्ना हें करता, तो कितें काम करता, तो मरे चित्र काडटा. कसलें चित्र काडटा? कावी चित्र काडला. सो तेन्ना स्वभाव खूब इम्पॉर्टंट. आनी स्वभाव जेन्ना घेवन वयता पळय न्ही, तुमी तुमचे केन्नाच पुर्वजांक विसरूं नाका, तुमचे ते जाण्टेल्यांक विसरूं नाका, देवाक कुलदेवाक विसरूं नाका. आनी मजे घेयात प्रत्येक क्षण आसा पळय न्ही, तो मजेन जगाक, आनंदान जगा. सगळ्याक आनंद आसा, सगळ्याक कॉन्ट्रोवर्सी करूं नाका, कोणाकूय तापोवं नाका. हांव केन्ना करना अशें. आनी म्हाका दिसता पॉझिटीव रावलें न्ही, सो तुमी सदांच म्हाका दिसता तुमचें हेल्थूय पॉझिटीव उरतलें.
1: सागर बाब, 1 मिनीट आसा, कार्यक्रम सोंपोवपाचो वेळ जाला. तुवें मॅसेज दिल्या की आनंदी रावात, कॉन्ट्रोवर्सी करूं नाकात, प्रत्येक तुमच्या कामान आनंद सोदात, तुमी खूब सुखी जातली. खरें म्हळ्यार खूब खूब प्रश्न विचारपाचे आसात, केन्ना तरी आमी मेळुया. आकाशवाणी परिवार आनी म्हज्या सगळ्या आयकप्यांच्या वतीन हांव तुका धन्यवाद म्हणटा. देव बरें करूं.
0: देव बरें करूं तुमकां.
1: FM रेनबोच्या वितरावणींत आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमच्या स्टुडियोंत अस्तुरी कार्यावळींत आशिल्ले सागर सुरेश नायक मुळे कावी आर्ट, कावी कलेच्या मळार ह्या विशयाचेर सादिल्लो संवाद तुमच्या संगतान आशिल्ले हांव चारुशिला. निरोप घेता. नमस्कार. देव बरें करूं. रेनबोची वितरावणी आनी आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. एक वर जाता दिल्ली केंद्रा वेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपीत करता.
2: नमस्कार. आकाशवाणी समाचार के साथ मैं कनकलता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि डिजिटल इंडिया अभियान ने सुशासन को नई दिशा और देश के समग्र विकास को गति दी है. इसने नागरिकों का सशक्तिकरण भी किया है. डिजिटल इंडिया अभियान के 11 वर्ष पूरे होने पर श्री मोदी ने कहा कि इस पहल का असर लोगों के जीवन के हर क्षेत्र में दिखाई दे रहा है. उन्होंने कहा कि डिजिटल भुगतान और प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण के माध्यम से सरकारी सहायता पारदर्शिता के साथ सीधे लाभार्थियों तक पहुंच रही है. गृहमंत्री अमित शाह ने कहा है कि सरकार ने डिजिटल कनेक्टिविटी का विस्तार करके, डिजिटल शासन को मजबूत करके और सार्वजनिक सेवाओं तक पहुंच में सुधार करके भारत को एक डिजिटल राष्ट्र में बदल दिया है. डिजिटल इंडिया पहल के 11 वर्ष पूरे होने के उपलक्ष्य में श्री शाह ने कहा कि देश ने इंटरनेट कनेक्टिविटी, डिजिटल बुनियादी ढांचे और प्रौद्योगिकी आधारित शासन में महत्वपूर्ण प्रगति देखी है. विकसित भारत रोजगार और आजीविका

0: सिस्टी दा कुलबा डालला
1: थैंक यू जॉनी मजा बर्थडे आज नोई पण ऑगस्टाचे 15 वे काय नजो पुढ काढला तो दो होतो

यावेळार तुम्ही ऐकत आहात कातारांची ही कार्यावळ 105.4 MHz एफ एम रेनबो सेवेवरवी. कार्यावळीनं आता ऐकूया मळबावलं दो. मॉली हाणी गायिल्लें हें गीत.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तशेंच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलायन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू जाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असतात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

हे गीत जुलियाना करेवळी ना आता ऐकूया. ॲलन कॉस्टा हांच्या आवाजात हे गीत दोवे गौर.

श्रोते हो नमस्कार. मराठी गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अमेय दाते आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं कुणी मुलगी देता का मुलगी ह्या चित्रपटातील हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया. प्रीती संगम या नाटकातील ही नाट्यरचना प्रल्हाद केशव अत्रे यांची. विश्वनाथ बागुल यांचा हा स्वर.

सृजनाचा भंडारा पाऊस सुंदरशा ह्या ओळी, सुंदरशी ही गीतरचना. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली सुरेश भट यांची ही गीतरचना. पद्मजा फेनानी जोगळेकर यांचा हा स्वर.

मराठी गीतांच्या कार्यक्रमात यानंतर पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही ग दि माडगुळकर यांची भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे पु ल देशपांडे यांनी.

आनंद भाटे यांनी गायलेलं बालगंधर्व ह्या चित्रपटातील हे नाट्यपद नुकतंच आपण ऐकलं. आता 2:30 झालेली आहेत. ऐकूया कोकणीतून ठळक बातम्या.

म्युझिकली युअर्स आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टनो आल जे आयड्रीन तुमच्या खातीर घेऊन आशिल्ले पश्चिमी संगीताची कार्यावळ आणि हांव आर जे प्रकाश तुमकां ह्या सबे एक मायेमोगाचो काळजा सावन येवकार भेटयता.

आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा। तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात, लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात। आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा।

मित्रांनो, बरोबर 5:35 होत आहेत. 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.

बघितलं, एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी इतकं आनंददायी वातावरण.

प्रसन्न चेहरे हास्य विनोद. सासू सुना अशा भेटल्यात एकमेकींना जणू काही एकाच ताकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी.

श्रोते हो डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचे हे स्वर या नाट्यगीतासाठी आपण ऐकले. मित्रांनो, मराठी नाट्यसृष्टीतील एक मोठं नाव म्हणजे विजया मेहता. अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून नाटकाचे धडे घेतले आहेत, त्यामुळे त्यांना चालतं बोलतं विद्यापीठ म्हटलं जातं. 4 नोव्हेंबर विजया मेहता यांचा जन्मदिन. श्रोते हो, मराठी रंगभूमीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यांचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले जाईल, त्या म्हणजे विजया मेहता. प्रायोगिक रंगभूमीला नवी दिशा देणाऱ्या अभिनय आणि दिग्दर्शन ह्या दोन्ही क्षेत्रात आपल्या प्रतिभेची अमित छाप उमटवणाऱ्या विजया मेहता या मराठी नाट्यसृष्टीतील एक अजरामर असं व्यक्तिमत्व होतं. 1960 दशकात रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीवर नवे प्रयोग घडवून आणले. विजय तेंडुलकर, डॉक्टर श्रीराम लागू आणि अरविंद देशपांडे यांच्यासोबत त्यांनी आधुनिक मराठी रंगभूमीचा पाया अधिक भक्कम केला. 1-0 बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा पुरुष यासारख्या नाटकांनी प्रेक्षकांच्या मनावर खोल ठसा उमटवला. नाटकासोबतच त्यांनी चित्रपटसृष्टीतील रावसाहेब आणि पेष्टनजी सारख्या उत्कृष्ट कलाकृती दिल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. आज विजय मेहता आपल्यासोबत नसल्या तरी त्यांच्या कलाकृती, त्यांची दृष्टी आणि रंगभूमीवरचे त्यांचे योगदान सदैव प्रेरणादायी राहील. मराठी नाट्यविश्वात हा एक युगप्रवर्तक अध्याय कायम मित्रांनो स्मरणात राहील.

के वादरी पहाडे। मित्रांनो, या गाण्याच्या ओळींसारखंच विजया मेहता यांचं आयुष्यही अनेक आठवणींचा, अनुभवांचा आणि सर्जनशीलतेचा प्रवास होता। आज त्या आपल्यासोबत नसल्या तरी त्यांच्या कलेची पहाट कायम आपल्या मनात उजळत राहील।

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
3: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा.
2: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया.
3: स्वच्छता ही सेवा.
4: एकशे पाच शहर मेगा हर्ट्स एफ एम रेनबो म्युझिकली यो सेशन कायस खिणा भितर बरोबर 5:58 रायक पाखरावात कोकणीतल्यान मुखेल खबरो.

योजनेखाला ट्रॅक्टर भाड्याच्या दर सुधारणेक मान्यताय दिली. आयटीआयन चलयांच्या प्रवेशाक प्रोत्साहन दिवपा खातीर मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मुख्यमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजणेक सुरू केला. जगाच्या सर्तीन भारताक मुखार व्हरपाक जाय जाल्यार वेगवेगळ्या मळार लागपी मनीसबळ तयार करप गरजेचे आसा. ते खातीर एक सक्षम पिढी घडोवपाची व्हड जबाबदारी शिक्षण क्षेत्राचेर आसा अशें मत पद्मविभूषण अनिल काकोडकर हांणी व्यक्त केलां. 2018 ते 2022 मेरेन गिरीश चोडणकार गोंय प्रदेश काँग्रेसीचे अध्यक्ष म्हणून काम करताले तेन्ना गोंयान काँग्रेस पक्ष दुबळो झालो असो आरोप भाजपाचे गोंय प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नायक हांणी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

कामा वयली दगदग, ट्रॅफिकीतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज.

एटनो रेनबो सांज ही कार्यवाहत में ऐकतात आणि तुमका याद करून देता कायच खिणा भितर बरोबर 6:30 आयकपाक रवात कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो आणि त्या उपरांत परत आमची तुमची ही भेट रेनबो सांज या कार्यवाहेतल्यान सुरू आसतली.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. 2047 मेरेन विकसीत भारताचें सपन साकार करपा खातीर तरणाट्यांनी समर्पण, प्रामाणीकपणा आनी नैतीक मुल्यांच्या उत्कृश्टताये खातीर यत्न करपाचो उलो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मारलो. अनंतपुरांतल्या आंध्र प्रदेश केंद्रीय विद्यापीठाच्या पहिल्या दिक्षांत सुवाळ्यांत मुखेल सोयऱ्यो म्हणून उलोवप करतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगले.
1: I am pleased to know that this university has developed a long-term vision to become a future-ready institution. Its commitment to the sustainable development goals, especially to those on quality education, reflects a sense of responsibility towards inclusive and equitable development.
0: तरणाट्यांची ऊर्जा, प्रतिभा आणि वचनबद्धताय एक समावेशक आणि समृद्ध राष्ट्र उभारपाक निर्णायक भूमिका घेतली असे म्हणून त्यांच्यानी सांगले.
1: Dear students, as you celebrate your achievements today, I urge you to pause for a moment to remember the people who made your journey possible. Your success is the result of your own hard work, but it has also been shaped by the sacrifices of your parents, the guidance of your teachers, and the support of society. Therefore, you have a responsibility to give back to the society.
0: डिजिटल इंडिया या उपक्रमांक लागून शासन पद्धतीची नवी व्याख्या तयार झाल्या, नागरिक सशक्त झाल्या आणि सर्वांगीण उदरगत गती मेळ्या असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. या उपक्रमाची 11 वर्सां पुराय जाल्ल्या निमतान उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी डिजिटल इंडियान जिणेच्या दरेक अंगाक स्पर्श केला असे म्हळे. तशेंच गरीब आणि वंचित लोकांक सशक्त करपाक आणि नागरिकांचे जीवित सोपे करपाक ह्या उपक्रमाचो महत्वाचो वाटो आसा असे ताणी सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज ऑपरेशन अस्मितादाखाला वेनेझुएलान काम करपी दोतोर आणि वैजकी व्यवसायिकांच्या यत्नांची तोखणाय केली. जाल्यार भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा हांणी दोतोर दिसा निमतान दोतोरांक शुभेच्छा भेटयतना म्हटले.
2: On the occasion of Doctors' Day, I extend my sincere appreciation and heartfelt gratitude to the medical fraternity for its unwavering dedication, exemplary professionalism, and compassionate service to humanity. Doctors are the cornerstone of our healthcare system, tirelessly working to alleviate suffering, save lives, and uphold the highest standards of patient care.
0: सरकारान डिजिटल कनेक्टिव्हिटी वाढून, डिजिटल गव्हर्नन्स घटमूट करून आणि भौशिक सेवेची उपलब्धताय सुधारून भारताक डिजिटल राष्ट्र केला असे घरमंत्री अमित शहा हांणी सांगला. डिजिटल इंडिया उपक्रमाक 11 वर्सां पुराय जाल्ल्यान इंटरनेट जोडणी आणि तंत्रगिन्यान सक्षम शासनाच्या मळार देशांत प्रगती झाल्या असे ताणी म्हणा. केंद्र सरकारान आयच्यान लागू जाल्ल्या विकसीत भारत जी रामजी कायदो 2025 खाला सुधारित पगार दर जारी केल्यात. ग्रामीण उदरगत मंत्रालयान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण सगळ्या राज्यांनी आणि संघराज्यान पगाराचे दर वाढयल्यात. मनरेगा खाला दर दिसा 298.8 रुपये आशिल्लो हो दर आता VBG रामजी खाला दर दिसा 227.4 रुपया प्रमाण वाढला. तेलविणपण कंपनींनी आयज 19 किलो वजनाच्या वेपारी LPG सिलिंडराचो दर 183.50 रुपयांनी उणो केला. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेडाच्या म्हणण्याप्रमाण वेपारी LPG सिलिंडराचे नवे दर आयज सावन लागू झाल्यात. हे उपरांत दिल्लीतल्या 19 किलो वजनाच्या वेपारी LPG सिलिंडराची नवी किंमत 2,930 रुपया झाल्या. या निर्णयाक लागून आता रेस्टॉरंट, ढाबा, हॉटेल आणि खाणा जेवणाच्या व्यवसाय संबंधित आशिल्ल्यांक सुटका मेळटली. हवामान. फुडल्या 2 दिसांत पावस दिल्ली, हरियाणा, चंडीगड आणि पंजाबान येवपाची शक्यताय आसा असे भारतीय हवामान खात्यान सांगला. फुडल्या 2 दिसांत उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, ओडिशा आणि विदर्भान व्हड पावस पडपाची शक्यताय आसून हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट जारी केला. छत्तीसगड, कर्नाटक, मध्य प्रदेश, केरळ, कोकण, गोय आणि कर्नाटकाच्या काय वाठारांनी अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. इतले मजगती दिल्ली, हरियाणा, पंजाब, चंडीगड, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, अस्तंत बंगाल आणि अंदमान निकोबार जुव्याचेर फाल्या मेरेन काय सुवातींनी वीज आणि वादळी वाऱ्यासयत गडगड येवपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तयला.

खेळ. आज रात्री अटलांटात जावपी फिफा विश्वचषकाच्या 32व्या फेरयेत इंग्लंड डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो आड खेळटलो. हेर 32व्या फेरयेतल्या मॅचींनी सिएटलान बेल्जियम सेनेगला आड, जाल्यार कॅलिफोर्नियान अमेरिकेचो पंगड बॉस्निया आनी हर्झगोविना संघा आड खेळटलो. इतले मजगती आयसीसीच्या ताज्या खेळगड्यांची क्रमवारीन भारताचो विकेट किपर बॅट्समॅन इशान किशन हाणी संघाचो वांगडी अभिषेक शर्मा हाचे जागेर पावत संवसारातलो पहिल्या क्रमांकाचो टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाज म्हणून नाव मेळयला. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

समाजीक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीर राष्ट्रीय पुरस्कार 2026 खातीर अर्ज आमंत्रित करता. भारत सरकारच्या समाजीक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान वर्ष 2026 दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणाखातीरच्या राष्ट्रीय पुरस्कारांखातीर ऑनलाईन अर्ज स्वीकारूंक राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in सुरू केला. दिव्यांग व्यक्तीच्या आंतरराष्ट्रीय दिसाच्या निमतान दर वर्षा 3 डिसेंबर हे दिसा प्रतिष्ठेचे नागरी पुरस्कार भेटयतात. दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरण आणि आसपावा खातीर केल्ल्या आगळ्या वेगळ्या यत्नांखातीर आणि मोलादीक योगदानाखातीर दिव्यांग व्यक्ती आणि संस्थांचो भोवमान करतात. सर्वसमावेशक वाटेकारपणाक उमेद दिवप आणि शिक्षण, रोजगार, नवो उपक्रम, समाजसेवा तसेच सुलभताय अशा विंगड क्षेत्रांतली व्हड कर्तृत्वां मुखार हाडप आणि दिव्यांग व्यक्तींक समाजाच्या मुखेल प्रवाहांत हाडपाक गती दिवप हो या पुरस्कारां फाटलो उद्देश आसा. ऑनलाईन नामनिर्देशन प्रक्रिया 15 मे 2026 सावन सुरू झाल्या आणि ती 31 जुलै 2026 मेरेन चालू उरतली. नामनिर्देशन फकत राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. परत एकदा ऐकात www.awards.gov.in हाचे वरवीच स्वीकारतले. सविस्तर मार्गदर्शक तत्वां खात्याच्या संकेतस्थळार उपलब्ध असात. संकेतस्थळ www.depwd.gov.in. परत एकदा ऐकात www.depwd.gov.in. निमाणी तारीख 31 जुलै 2026.

रन ऑफ ओनीन चित्ररंजन कार्यावळीतलं पहिलेच गीत फना या फिल्मा खातीर सोनू निगम आणि सुनिधी चौहान हांचा जोड आवाज इष्टानो सिया म्हापशेकर हांची ही रिक्वेस्ट इष्टानो या गीता खातीर फना या फिल्मातल्यान.

0: बऱ्याच काळा सावन प्रलंबीत आशिल्ले वाद सोडोवपाचो हेतू आशिल्ल्या म्हजो फ्लॅट येवजणेक मंत्रीमंडळान आयज मान्यताय दिल्या. गोंयांत विकसीत भारत रोजगार आनी आजिविका मिशनाची हमी 1 जुलय सावन चालीक लागल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी जाहीर केल्या. गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करप आनी उदरनिर्वाहाक आदार दिवपी वेवस्था घटमूट करप हो ह्या येवजणेचो हेत आसा. आयटीआयत चलयांच्या प्रवेशाक प्रोत्साहन दिवपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखेलमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्ल्याची घोशणा आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केली. 2018 ते 2022 मेरेन गिरीश चोडणकर गोंय प्रदेश काँग्रेसीचे अध्यक्ष म्हूण काम करताले तेन्ना गोंयांत काँग्रेस पक्ष दुबळो जाल्लो असो आरोप भाजपाचे गोंय प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नायक हांणी केला. राज्यातल्या शाळांनी फाल्यां म्हळ्यारूच 2 जुलयाक स्वच्छता सोपूत घेवचो अशें शिक्षण खात्यान कळीत केलां. गोंयांत आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नोंदणीचो 10 लाखांचो म्हत्वाचो टप्पो पार केला अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी केला. आतां खबरो विस्तारान. गोंयांत विकसीत भारत रोजगार आनी आजिविका मिशनाची हमी 1 जुलय सावन चालीक लागल्या अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केला. गांवगिऱ्या वाठारांनी रोजगाराची संद निर्माण करप आनी उदरनिर्वाहाक आदार दिवपी वेवस्था घटमूट करप हो ह्या येवजणेचो हेत आसा. ह्या उपक्रमांतल्यान मिशनांतल्यान वावुरपी कामगारांक कायदेशीर रितीन असूचीत केल्ल्या दिसवड्याच्या मोला प्रमाण पगार मेळटलो. ह्या कार्यावळीक लागून ग्रामीण रोजगार निर्मितींक चालना मेळटली आनी राज्यभरांतल्या कामगारांची अर्थीक सुरक्षीतताय वाडटली अशी अपेक्षा आसा. ह्या येवजणेवरवी 100 दिसांची रोजगार हमी केंद्र सरकारान दिला. हे शिवाय मंत्रीमंडळाच्या मुखेल मान्यताये मदीं रेल्वे स्टेशनाचेर प्रवाशांची सुविधा वाडोवपा खातीर रेल्वे विकास निगम लिमिटेड कडेन कबलात मंत्रीमंडळान मंजूर केला. तशेंच सुलभ इंटरनॅशनल CSR निधीतल्यान गोंयच्या तालुक्यांनी भौशीक शौचालय बांदपाची मान्यताय दितली. स्वच्छता वैयक्तीक स्वच्छतायेची सवय आनी पर्यावरण संरक्षणायतेची विद्यार्थ्यांमदीं जागृताय निर्माण करप हो ह्या उपक्रमाचो मुखेल उद्देश आसा.
1: विकसित भारत गॅरंटी फॉर द रोजगार अँड आजीविका मिशन GV रामजी आम्ही आज अडॉप्ट केले. फ्रॉम द 1 जुलय ऑनवर्ड्स इन फोर्स गोयात हाडले. वेगवेगळे वेरियस अंडर जी रामजी या स्किमीच्या अंतर्गत जो वेगवेगळ्या जणांक रोजगार आणि हे जे आशिले पण त्या अंतर्गत हे दितले.
0: राज्यातल्या शाळांनी फाल्यां म्हळ्यार 2 जुलयाक स्वच्छता सोपूत घेवचो अशें शिक्षण खात्यान सांगलां. भारत सरकाराच्या पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालया वतीन 1 ते 15 जुलय 2026 ह्या काळांत स्वच्छता पखवाडा मनयतले. ह्या उपक्रमाचो एक वांटो म्हण ही सोपूत कार्यावळ जातली. ऑनलायन पद्दतीन स्वच्छता शपथविधी सुवाळ्याचें आयोजन करून शाळकरी भुरग्यां खातीर नितळसाण भलायकी आनी पर्यावरणाची राखण ह्या विशीं जागृताय निर्माण करप हो ह्या उपक्रमाचो मुखेल उद्देश आसा. राज्यातल्या सगळ्या सरकारी अनुदानित आणि बिनअनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि खासा शाळांच्या मुख्याध्यापकांक ही सोपूत कार्यावळ आखपाक गरज ती व्यवस्था करची अशें शिक्षण संचालनालयान मागला. दर वर्सा 100 वरां नितळसाणी खातीर क्षमदान करप आनी कचरो करचो ना आनी दुसऱ्यांकूय करूंक दिवचो ना असो संकल्प ह्या कार्यावळी वेळार विद्यार्थ्यांमदीं पावोवपाचो हेत आसा. उद्योगीक प्रशिक्षण संस्थांनी चलयांक प्रवेश दिवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी मुखेलमंत्री सुकन्या कौशल विकास प्रोत्साहन येवजण सुरू केल्ल्याची घोशणा आयज मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केली. ह्या येवजणे खाला सरकारी आयटीआयत प्रवेश घेवपी चलयांची ट्युशन फी 100% माफ करतले. कुशळताय वाडोवपाचो आनी बायलां खातीर रोजगार संद सुदारपाचो हेतू आसा अशेंय तांणी म्हळें.
1: डायरेक्टर ऑफ द स्किल डेव्हलपमेंट हांच्या वतीन आम्ही मुख्यमंत्री सुकन्या कौशल्य विकास प्रोत्साहन योजना 2026 ही लॉन्च करता. ज्यो चलयो भुरग्यो आयटीआयनी ऍडमिशन घेतली त्यांच्या खातीर फीस आम्ही पूर्णतः 100% वेव करता. मॅक्झिमम चलयांनी हे आयटीआयनी ऍडमिशन घेवचे जेणेकरून आम्ही स्किलिंग खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करचे ही आमची संकल्पना आसा.
0: 2018 ते 2022 मेरेन गिरीश चोडणकर गोंय प्रदेश काँग्रेसीचो अध्यक्ष म्हणून काम करतलो तेन्ना गोंयांत काँग्रेस पक्ष दुबळो जालो असो आरोप भाजपाचे गोंय प्रवक्ते सिद्धेश श्रीपाद नायक हांणी केला. नायक हांणी 100 कोटी भाजपाच्या प्रचाराचे आरोप न्हयकारले आनी पक्षात सक्षम कार्यकर्ता आसात अशेंय सांगले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाश

0: आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: बांधकाम करपी आणि जमनीचे मालक हांचे मदीं बऱ्याच काळासावन प्रलंबित आशिल्ले वाद सोडोवपाचो हेतू आशिल्ल्या म्हजो फ्लॅट येवजणेक मंत्रिमंडळान आयज मान्यताय दिल्या. फ्लॅट मालकांक स्पश्ट हक्क दिवपाक आणि सुमार 4 दशकांसावन मालकी हक्क आणि मालकी संबंधित प्रस्नाक लागून अडकून उरिल्ल्या मालमत्तेची पुनर्विकास करपाक ही येवजण मदत करतली. गोयात सुमार 250 हाऊसिंग सोसायटी नोंद आसात. ह्या येवजणेचो 25,000 परस चड लोकांक फायदो जातलो अशें मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी म्हळां.
2: फ्लॅट ही स्कीम लॉन्च करता असताना विच इज रिलेटेड टू द 3 डिपार्टमेंट. एक इज एन कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट, सेकंड रेव्हन्यू डिपार्टमेंट अँड थर्ड इज द लॉ डिपार्टमेंट. ही 3 डिपार्टमेंटा मिळून आम्ही सुटसुटीत रित्या लोकांक ज्यो हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटीज असतात किंवा ज्या बिल्डरांनी बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट केल्या लोकांक फ्लॅट एग्रीमेंट बेसिसाचेर दिल्या आणि गेली 30-40 वर्सां ते आता डेलिबेटेड कंडिशनात आयल्या. त्यांना रिडेव्हलपमेंट फ्लॅट करपाक मिळना. सरकारान या 3 डिपार्टमेंटाच्या कंबाईन मिळून माझा फ्लॅट ही स्कीम आज कॅबिनेटात पास केली.
1: गोयान आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट नोंदणीचो 10 लाखांचो म्हत्वाचो टप्पो पार केल्लो अशी माहिती भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी दिल्या. भलायकी वेवस्थेचो फुडार डिजिटल आसा. गोय भलायकी मॉडेल वरवीं भलायकी वेवस्था आनीक घटमूट करपाच्या दिकेन सरकार काम करता अशेंय तांणी म्हळां. राष्ट्रीय भलायकी प्राधिकरण, भलायकी सेवा संचालनालय गोय आणि गोय सरकाराच्या सहकार्य आयोजित केल्ल्या आयुष्यमान भारत डिजिटल मिशनाच्या अंतर्गत उत्तर गोय आदर्श जिल्हा उपक्रमा खातीर राज्य पावण्यावेल्या कार्यशाळेचे उक्तावण कार्यावळीत मंत्री विश्वजीत राणे मुखेल सोयरे म्हणून उलयले. मई मतदारसंघातल्या कारापूर सरवण ग्रामपंचायतीची नवी सरपंच म्हणून अवनी उर्फ बिंदिया सावंत हांची बिनविरोध निवड झाल्या. पंचायत कार्यालयात झाल्या खास बसकेत बिंदिया सावंत हांचो एकमेव अर्ज आयिल्ल्यान ही बिनविरोध निवड झाल्या. ह्या बसकेक ग्रामपंचायतीचे पंच वांगडी दामोदर गुरव, तन्वी सावंत, योगेश पेडणेकार, दत्तप्रसाद कारखांडे आणि हेर पंच वांगडी हजर आशिल्ले. आमदार प्रेमीन शेट हांच्या फुडारपणाखाला पंचायत वाठारात उदरगत घडोवन हाडपा खातीर आपूण सदांच कटिबद्ध आसा अशें सरपंच अवनी सावंत हिणें सांगलें. दिवचल म्हालातल्या साखळी नगरपालिकेची नगराध्यक्ष सिद्धी प्रभू परब हिणे आयज आपल्या नगराध्यक्ष पदाचो राजीनामो दिलो. सामंजस्य करारानुसार आपल्या पदाचो राजीनामो दिल्या उपरांत नगराध्यक्ष सिद्धी प्रभू हिणे सांगले साखळी मतदारसंघाचे आमदार तसेच मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या फुडारपण आणि मार्गदर्शनाखाला नगराध्यक्ष म्हणून आपण आपल्या पदाक न्याय दिवपाचो प्रयत्न केलो. त्याचप्रमाण साखळी नगरपालिका वाठारात उदरगत करूंक शकले. सिद्धी प्रभू हाणे राजीनामो दिल्या उपरांत बायलांखातीर आरक्षित नवी नगराध्यक्ष कोण जातली हांचे कडेन साखळेकारांची नदर आसा. शिक्षण संचालनालयान मुख्यमंत्री वशिष्ठ गुरू पुरस्कार 2025-26 खातीर गोय राज्यातल्या सरकारी आणि सरकारी अनुदानित मुळाव्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या पात्र शिक्षकांकडल्यान स्वयं नामांकना मागयल्यात. शिक्षकांनी पणजी, म्हापशा आणि मडगावच्या शिक्षणिक विभागांकडे 31 जुलै 2026 मेरेन आपली नामांकना नोंद करची. गोवा प्रदेश काँग्रेस समितीन ब्रेस्तारा कांपाल फुटबॉल मैदानाचेर खाजगीकरणाच्या प्रस्तावाआड निषेध उक्तायलो आणि गोय राज्य शार उदरगत एजन्सीकडे विवेदन सादर करून मैदानाचे खाजगीकरण फाटी घेवपाची अशी मागणी केली. सुरवेक पणजे श्रमशक्ती भवनातल्या कार्यालयाचेर धडक मोर्चा भरपाचो यत्न गोवा काँग्रेसीच्या कार्यकर्त्यांनी केलो, मात पुलिसांनी तांकां आडायले. कांपाल फुटबॉल मैदानाची राखण करची आणि ती भौशीक वापरा खातीर उरची हाची खात्री करची अशी मागणी काँग्रेसीन केली. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 नमस्कार.

म्युझिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टानो कोकणीतल्यान प्रादेशीक खबरो तुम्ही ऐकल्यो आणि आता परत एकदा तुमकां येवकार दिता फोन इन चित्ररंजन ह्या कार्यावळीन. इश्टानो आमकां फोन करपा खातीर आमचे नंबर 08322421285 08322421285 ना जाल्यार 08322224457 08322224457 इश्टानो हे आमचे नंबर. आमकां कॉल करपा खातीर तुमच्या आवडीचे फिल्मी गीत मागपा खातीर

0: आ गए हम कहा ओ मेरे साजना। हर्षनो हॉर्ड्रेस सा 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सेवेत फोन इन चित्ररंजन या करोई जो इष्टनो बरोबर 7:38 आणि 18 सेकंद जातात। फोन इन चित्ररंजन ही करो तुम्ही ऐकता इष्टनो आणि एक कॉलर आमच्या बरोबर लाईनीर असा पळूया। हॅलो
1: हॅलो
0: हॅलो
1: शिवा सावंत उलयता मोणेच्या।
0: शिवा सावंत बाबी यो का तुमका
1: थँक्यू
0: आणि किरे म्हणता
1: येस गजब मांडले त्याहून
0: ओके डेफिनेटली ओके आणि सगळ्यांना भेटपाक सोदता नी ओके डेफिनेटली
1: बरं थँक्यू
0: थँक्यू बॉस।

रणोशी बाबा सावंतांची रिक्वेस्ट, अजब प्रेम की गजब कहानी या फिल्मातल्यान हे गीत, आतिफ असलम आणि अरिशा चिनॉय ह्यांचा जोड आवाज.

आकाशवाणी एफएम रेनबो म्युझिकली युअर्स इशनो फोन इन चित्ररंजन ही कार्यवाहक मी गाता 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सेवेत मुखावली रिक्वेस्ट वंदना वळवेकर हांच्या कडल्यान एक फूल दो माली या फिल्मातल्यान मन्नाडे हांचो आवाज.

0: हांव फोन इन चित्र रंजन ही कार्यावळ तुमी आयकतात आनी आमच्या बरोबर आनी एक कॉलर आसा. हॅलो
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हा हॅलो.
0: हय येस येवकार.
1: नमस्कार.
0: नमस्कार. किशोर बाब न्ही? किशोर सुतार.
1: हय, हांव किशोर सुतार,
0: हय
1: नारायण
0: हय
1: नगर होंडाच्यान उलयतां.
0: ओके. आनी बाब तुमी ड्रायव्हिंग करता सध्या न्ही?
1: हय, ड्रायव्हिंग करता.
0: ओके ओके येस. आनी येस आनी ड्रायव्हिंग करता करता आमचो प्रोग्राम हो तुमी आयकता.
1: करेक्ट. हय हय.
0: ओके सो आयज खंयचे सॉंग आमच्या खातीर?
1: म्हाका किसका रस्ता देखी हे किशोर कुमारचे सॉंग जाय आसले.
0: ओके डेफिनेटली. आनी कोणाक डेडिकेट बी करपाक सोदता?
1: डेडिकेट म्हणजे आमचे फॅमिली मेंबर्स, माझी मिसेस राधिका सुतार, भुरगे राजेश आणि अश्विनी.
0: ओके ओके डेफिनेटली बाब. आनी तुमी सुद्दां पावसाचे दीस हे म्हणटकूच सगळ्याक पावस भरपूर मोठो नेटान पडटा म्हणटकूच ड्रायव्हिंग सुद्दां अशें सेफ आमकां करचें पडटा.
1: करेक्ट करेक्ट बरोबर.
0: येस आनी हे सॉंग तुमी आयकात डेफिनेटली. देव बरें करूं बाब आमकां फोन केल्या खातीर आनी हे सोबीत गीत आमच्या खातीर आनी आयकुप्यां खातीर मागल्या खातीर.
1: ओके थँक्यू थँक्यू.

जी हा दोस्तो, इष्टांनो, फोन इन चित्ररंजन ह्या कार्यावळीचो हो सोबीत प्रवास तुम्ही करता या सोबीत गीता बरोबर. जोशीला या फिल्मा खातीर किशोर दा हांचो आवाज तुम्ही ऐकलो, आर डी बर्मन हांचे संगीत ह्या गीता खातीर आशिल्ले.

म्युझिकली ऑज आकाशवाणी एफ एम रेनबो शानो कोंकणींतल्यान मुखेल खबरो तुम्ही ऐकल्यो आणि बरोबर 8:01 आणि 35 सेकंद जातात कातारांच्या कार्यावळीनिशानो तुमकां माया मोगाचो येवकार.

जानो रेमो फर्नांडीस हांचो आवाज ह्या कातारा खातीर तुमी आयकलो. कातारांची ही कार्यावळ तुमी एन्जॉय करता 105.4 MHz FM रेनबो सेवेत. जानो मुखावयले कातार गायता लॉर्ना लिश्बोआ.

सो मिस्टर मेट गायतले मॉडर्न मोग. कातारांची कार्यावळ फुडें व्हरता आसतना मुखावेले कातार बाप पीटर गायता मोग बूम बूम.

मोग तारा बूम बूम बूम अशानो बाप पिटर गायताले हे क्लासीक अशे कातार कातारांची ही कार्यावळ अशानो मुखार व्हरता आसतना आयकपाक दिता द लिंक्स ह्या बँडाचो आवाज.

तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा.

0: दर आयतारा FM रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर. कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोयकारा.
1: हॅलो गोय.

म्युझिकली यस आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टानोबरोबर 8:32 आणि 7 सेकंद जातात. सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या प्रवासान तुमकां मायेमोगाचो काळजा सावन येवकार भेटयता.

ईशानो ये पर्दा हटा दो आणि ये पर्दा हट भी गया है ईशानो सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या कार्यवळीतल्यान ईशानो सोबीत सुंदर हे गीत मोहम्मद रफी आणि आशा भोसले हांच्या जोड आवाजातल्यान एक फूल और दो माली या फिल्मा खातीर तुम्ही ऐकले.

शनो मनाडे आशा भोसले हांचो जोड आवाज ह्या गीता खातीर सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले हे गीत शनो तुम्ही एन्जॉय केले 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत.

0: और इतना बाबूजी धीरे चलना इतना मोगाचा मार्ग आर केना काटे आसता आणि केना फुला म्हणटकूच कोण सांगपाक शकना खंय कितें मेळत ते इतना गीता दत्तांचो आवाज ह्या गीता खातीर आर पार ह्या फिल्मांतल्यान ओपी नायर हांचें संगीत ह्या गीता खातीर इतना तुमी आयकले. इशानो कार्यावळींतले हे निमणे गीत मोहम्मद रफी हांच्या आवाजांतल्यान अभी ना जाओ छोड कर ये दिल अभी भरा नहीं.
1: अभी न जाओ छोड़ कर

0: हर्षनो आमचे दिल आमचे काळीज जे आसा ते सदांच हेच सांगता की दिल अभी भरा नाही, पण अशानो वेळ हो कोणाक थांबना, अशानो वेळेचे टिकटीक घड्याळेची टिकटीक ही जायत रावता, अशानो त्याच खातीर सदाबहार फिल्मी गीतांच्या कार्यावळीतले हे निमणे गीत हम दोनो या फिल्मातल्यान मोहम्मद रफी आणि आशा भोसलेजी हांचो जोड आवाज. अशानो सदाबहार फिल्मी गीतांची कार्यावळ ह्याच बरोबर सोंपता आणि ह्या उपरांत बरोबर 9 वरांचेर प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर तुमकां ऐकपाक मेळटली आणि त्या उपरांत आर जे ओरिना तुमच्या बरोबर असलेली पश्चिमी संगीताची कार्यावळ घेऊन. तर अशानो खंयच वचू नाका, ऐकत रावा 105.4 MHz FM रेनबो म्युझिकली युअर्स. आकाशवाणी एफ एम रेनबो म्युझिकली यॉस इशानो ऐकपाक दिता प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर.
1: प्रेज द लॉर्ड गोवा, दिस इज बॉनी, अलॉंग विथ मी इज माय वाइफ इवेट. यू ट्यून इन टू पिलर ऑफ फायर, एन इंस्पिरेशनल एंड डिवोशनल music program.
2: This program is produced by Faithworks India, a non-profit charitable trust. Today's story about Lazarus is a resurrection that foretells a greater resurrection, and also that nearness and dearness to Jesus doesn't make us immune to suffering. Some preach that if you are right with God, you will never be sick.